2026 सकाळची 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत. सुप्रभात श्रोते हो.

102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 3 श्रावण शके 1948 म्हणजेच 25 जुलै

आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता हे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आणि 6:05 आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:05 होत आहे. ऐकूया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित कार्यक्रम आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. आज आषाढी एकादशी. एकादशी ही वैष्णव वारकऱ्यांची महापर्वणीच आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला नेमधर्म मानलं जातं. आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र दिवस. भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि नामस्मरणाचं एक महान पर्व म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत. ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल या जयघोषानं अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे. जातीपाती, श्रीमंती, गरिबी, भाषा आणि प्रांत यांच्या सगळ्या सीमा ओलांडत भक्तीच्या एकाच धाग्यात सर्वजण गुंफले आहेत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
1: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस

यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्या सोबत सोलापूरचे आमदार खासदार सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार अभिजित पाटील समाधान अवताडे सचिन कल्याण शेट्टी पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश.

0: పాండర श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी देवी विष्णुपत्ये च धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात. ओम भीमकेय चिन्तयामहे कृष्णपत्ये च धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात. मंत्र पुष्पम समर्पयामि नमास्करोमि काले वर्षदुभयान्या पृथ्वी सशजालिनी देशो वायो वायो

यावर्षी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून 1 वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली, पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येतात.

0: त्यांना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो। मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे। आता परिसराचं काम सुरू करायचं आहे। सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे। मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल। मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम।
3: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू। टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो। दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही। तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही। हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं। सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली।
4: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत। आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडचे डागडोजी झालेली आहेत। पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे। अतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत। मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही 1 महिन्यामध्ये 2 पूल कम्प्लीट केलेली आहे। आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत। एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असं 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसत।
3: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे। संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं। या वर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी।
5: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत। उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे, त्याचबरोबर गामा पथक आहे, माऊली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे। सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो, त्या पासेस वरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पास वरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल। पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉइंट ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉइंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते QR कोड, आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास, ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडल्या जाईल. पालख्यांच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे.

0: आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिन्या अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
2: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला मातेसमान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
5: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्याने घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकरमार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षाचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25-28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेट दर्शनरांगेमध्ये देणे जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. व यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटागाड्या, 7-8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढंच काय सोपं होत नाही. त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10-11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंतचा कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
6: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस. आजचा दिवस कसा आहे? पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने,

फळ अवघेची येणे त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी तमाम जनतेसाठी देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास ICU ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग.

0: ऑफर अकरा ऑफर मर्यादित कालावधीसाठी अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
4: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे. अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक रायला वर दिलाय, धन्य पुंडलिका बोहोबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पायी पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते. आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
3: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त, संयम, सेवा, सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
5: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे. आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मोठा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय. याबद्दल खूप आनंद आहे.
3: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
6: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावं. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं, मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होते.

0: शेकडो वर्षापूर्वी श्रीगुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आहे, पुढेही चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमाची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी. हीच संतांची शिकवण, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या वालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुदकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
5: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. निर्मिती होती आकाशवाणी सोलापूर केंद्राची. आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. 6:35 झाली आहे. आता ऐकूया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सकाळी 6:40 कृषीवाणी या सदरात पिकांचे संतुलित व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल.

सहा वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात IVF याविषयी समजून घेऊया. गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठल्ले यांनी दिलेली माहिती मुंबई केंद्रावरून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकू शकाल. त्याआधी 6:55 दिनविशेष अंतर्गत आषाढी एकादशी ही माहिती आपण ऐकू शकाल. सात वाजून 40 मिनिटांनी मिश्र संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 8:15 हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 8:40 हिंदी चित्रपट संगीताच्या उर्व

Бори тречена. नऊ वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 वाजता युवा कीर्तनकार कुमारी स्वाती ठेंगणे यांची प्रज्ञा निळकरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू.

10:15 सुगम संगीत आपण ऐकू शकाल 10:30 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत 11:00 आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कानडा व विठ्ठलू संत ज्ञानेश्वर यांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकू शकाल. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जाईल. 5:30 युवावाणी कार्यक्रमात लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, वादन आणि नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या पन्हाळगडच्या निकमवाडीच्या युवा कलाकार रुचिका खोत यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. साडे 7:00 किसानवाणी कार्यक्रमात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार विशेष शेती भाग पहिला. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आणि डॉक्टर रुपेश झाडोदे, विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. असे असतील आमचे आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम.

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:40 झाली आहे. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात. पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची सुपीकता ही संतुलित पोषण आणि जमिनीच्या मजदुरानुसार पिकांची लागवड यावर अवलंबून असते. हलक्या जमिनीमध्ये जास्त अन्नद्रव्य लागणारी पिके घेतल्यास सुपीकता शाश्वत ठेवणे अवघड जाते. त्यामुळे अन्नद्रव्यांच्या संतुलनासाठी सेंद्रिय तथा रासायनिक खतांचा एकीकृत वापर हा सुवर्णमध्य आहे. सेंद्रिय खते या प्रकारच्या खतांमध्ये शेणखत, गांडूळ खत, जैविक खत, हिरवळीचे खत, फॉस्फो कंपोस्ट आणि पीक अवशेष यांचा समावेश होतो. ही खते जमिनीस सच्छिद्र करण्यास मदत करतात, तसेच सेंद्रिय आम्ले तयार करतात. हिरवळीची खते मुख्यत्वे नत्राचा पुरवठा करतात. मुख्य पीक उभे असताना सदर हिरवळीचे खत जमिनीत गाळावे लागते. शेतकरी बंधू भगिनींनो, सेंद्रिय स्रोत हे कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आणि पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करू शकत नाही, तसेच सेंद्रिय खतांचा उपयोग करताना ते शेतातच तयार केले असल्यास उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. ते जर विकत आणून टाकले जात असतील तर उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे सेंद्रिय खतांना रासायनिक खतांची शास्त्रीय जोड मिळाल्यास पिकांना संपूर्ण पोषण देणे सोयीस्कर जाते. बाजारामध्ये विविध प्रकारची रासायनिक खते उपलब्ध असतात, परंतु जमिनीचा मजदूर माती परीक्षण अहवालानुसार आवश्यक असणारीच खते आपण वापरायला पाहिजेत. शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या पिकांची स्फुरदाची आवश्यकता जास्त असते अशा पिकांसाठी

0: खते उपलब्ध असतात, परंतु जमिनीचा मग दूर माती परीक्षण अहवालानुसार आवश्यक असणारीच खते आपण वापरायला पाहिजेत. शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या पिकांची स्फुरदाची आवश्यकता जास्त असते अशा पिकांसाठी फॉस्फो कंपोस्टचा वापर करावा. पीक कुठलेही असो आणि खतेसुद्धा सेंद्रिय अथवा रासायनिक असो, जैविक खतांचा वापर हा करायलाच पाहिजे. कारण सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे एकत्रीकरण जरी केले तरी त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खतांचा उपयोग हा महत्त्वाचाच आहे. अशा प्रकारे विविध स्त्रोतांचा शास्त्रीय आणि एकीकृत उपयोग केल्यास खतांची बचत, अतिरिक्त खतांवर होणाऱ्या खर्चांमध्ये बचत होऊन जमीनसुद्धा समृद्ध ठेवण्यास मदत होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, अशा पद्धतीने आपण पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आराखडा तयार करू शकाल. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत वाचक स्वरोता मृणालिनी दहीकर यांचा.

बंद खोलीच्या खिडकीतून पावसाशी बोलू नका. रिमझिमत्या पावसात जाऊन तुषारही अंगावर झेलू नका. मग काय तर,

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराचे बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हस्बंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे

0: गर्भस्थ ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा डे 3 और डे 5 चा जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: IVF ची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोशमधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक

0: आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासिन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडी मध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे. त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, याचबरोबर परिसर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:55 होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:55 झाली आहे. ऐकूया दिनविशेष आज.

श्रोतेहो, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून देशातील अनेक प्रांतातून आलेल्या दिंड्या आता चंद्रभागेच्या वाळवंटात विसावलेल्या आहेत. त्यांच्या आतुर चक्षुंना पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन झालं आहे आणि सारा शीणभाग निघून गेलाय. काही कुटुंबांना वर्षानुवर्ष वाऱ्या करण्याची परंपरा आहे. वारी करणारे म्हणजे वारकरी. भागवत धर्म कुणा एका जातीचा किंवा धर्माचा नाही. सर्वांनी ही भक्तीची पताका मोठ्या आनंदानं आपल्या खांद्यावर उचलून घेतलेली आहे. श्रोतो, भागवत धर्म काय सांगतो? तर जे दिसतं संतांच्या कृतीतून तो भागवत धर्म. नामदेव महाराज याच आत्मीयतेनं पंढरपूरच्या पांडुरंगाला नैवेद्य खाण्याचा आग्रह करतात. तर संत एकनाथ महाराज तहानलेल्या गाढवाला कवाडीतील गंगाजल पाजतात. संत तुकाराम महाराज शिकवण देतात नाठाडांच्या माथी हाणू काठी.

आणि संत सखूबाईंना पंढरीनाथाला घरकामाला बोलवावं वाटतं आणि तो येतोसुद्धा. असा हा सामान्यांचा देव गुरु महाराव, सर्वांना सामावून घेणारा सर्वसमावेशक भागवत धर्म. आज पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेचा सोहळा पार पडला. असं म्हणतात की वारकऱ्यांनी पायी माथा ठेवल्यानं मूर्तीच्या पावलांवर ती चिन्ह उमटली आहेत. केवळ चिन्हच नाही तर त्या गाभाऱ्यात हा भक्तिभाव दाटलेला आहे. तुळशीमाळ गळ्यात रुळत आहे आणि श्री विठ्ठलाच्या कानी मकर कुंडल तळपत आहेत. आज याच भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील मुख्य सण म्हणजे देवशयनी अर्थात आषाढी एकादशी. या दिवशी देव निद्रिस्त होतात म्हणूनच ती देवशयनी. देवशयनी एकादशीबद्दल असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असतं आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संस्कृतीला संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायनाला प्रारंभ होतो. भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हा संपूर्ण काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशी हा सण महाराष्ट्राच्या आराध्याचा सण आहे. हा भागवत धर्म वारकरी गळ्यात माळ घालतात. ही माळ तुळशी माळ असते. ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असं वारकरी पंथ सांगतो. नित्यनेमानं हरिपाठ म्हणावा, संतांचे ग्रंथ वाचावे आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. पंढरपुरी वारी करावी, एकादशी व्रत करावं असा हा धर्म सांगतो. आणि त्याहूनही अधिक वारकरी संप्रदाय सांगतो सहिष्णुता आणि भक्तिभाव. भक्तिभाव कोणाप्रती तर समाजातील प्रत्येक सजीवाबद्दल भक्तिभाव, प्रत्येक माणसाच्या ठाई सहिष्णुता, बंधुभाव हा जागृत राहिला पाहिजे असं सांगतो हा वारकरी संप्रदाय. आज आषाढी एकादशी, या एकादशीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. 7:07 होत आहे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम, पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता।

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्या समवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये

0: लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपर फुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या, औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA नं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा

0: केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणी साठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. आपला रेडिओ, टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ, टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांचा जन्मदिवस. श्रेष्ठ संगीतकार आणि गायक. त्यांनी जवळपास 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनाने आणि संगीताने राज्य केलं. मराठी सुगम संगीतावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. ग. दि. माडगुळकर यांचं गीत रामायण हे सर्वात लोकप्रिय गाणं आहे त्यांचं.

0: यानंतर ऐकूया काही संदेश.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:25 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय

0: संगीतामध्ये सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो,
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा,
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं. कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी, इथपर्यंतची धेटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात. पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषासुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला. किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
0: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत परंतु सगळ्यात

0: महत्त्वाचं. म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो ह्याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे, काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय. की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे.

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी

आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 7:38 आणि 30 सेकंद झाली आहे. आता ऐकूया मिश्र संगीत.

श्रोत्यो, कवींच्या लेखनीला पुन्हा धुमारे फोडणारा ऋतू कोणता तर पावसाळा. हा पाऊस आपल्याला कवींच्या रचनांमधून कित्येकदा भेटतो. फक्त भेटतच नाही तर मनात सुद्धा दाटतो. मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेला पाऊस मला वाटतं मराठी सुगम संगीत ऐकणाऱ्या रसिकांना नक्कीच आठवत असेल. भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसांची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. केसचिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवरती माझ्या त्यांची किती फुलं झाली. काय सुंदर कल्पना, ऐका.

श्रोते हो, उर्दू भाषेची आपली अशी वेगळी नजाकत आहे. उर्दूचे शेर खूप वजनदार असतात. वजनदार म्हणजे काय तर आशयघन. ही आशयघनता आपल्या मनाला स्पर्शून जाते. तसंही आपण जर म्हटलं तर या अफाट जगामध्ये आपण केवळ एक रजक कण आहो. या अनोळखी शहरांमध्ये कधीकधी आपलं अस्तित्व आपल्यालाच परकं वाटायला लागतं. अशीच काही ही भावना निबद्ध केली आहे

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, लहानपणाविषयी म्हटलं जातं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत किती थोर त्याला अंकुशाचं मार. खरोखर लहानपण किती रम्य असतं, तुम्हाला मला साऱ्यांना ते आठवतंच आठवतं. मग शाळेतील चिऊ खाऊचा आपला खाऊ आठवतो, आणि सोबतच चिमणीच्या दातांनी तोडलेलं चॉकलेट आठवतं, चॉकलेटचा बंगला आठवतो, पाऊस आला म्हणून शाळेला मारलेली बुट्टीसुद्धा आठवते. आणि पाऊस आला की नक्कीच आठवतात सगळ्यांना घेऊन मित्रांसमवेत पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या.
2: पाऊस पडेल काय, माझ्या मुलाला अतिशय आवडतं हे भोलानाथ काका. आणि तो
3: अरे पाऊस पडेल का.

श्रोतेहो, संगीताच्या रसिकांमध्ये नाट्यसंगीत ऐकणारे अनेक रसिक आहे. आता नाटकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नाटक म्हणजे काय तर कलावंतांना रसिकांसमोर आपली कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी. कारण जेव्हा हे कलावंत ही कला सादर करतात तेव्हा त्यांच्या यशाची आणि अपयशाची दाद त्यांना तिथंच मिळून जाते. खरोखर कलावंत जर हा अभिनय संपन्न अभिरुची संपन्न असेल तर रसिकही आपल्या मनाच्या मखमली पेटीत त्यांना जागा देतात. त्यातीलच एक नाव होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे.

कठ्यार काळजात घुसली या नाटकासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं आणि या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

बंद खोलीच्या खिडकीतून पावसाशी बोलू नका. रिमझिमत्या पावसात जाऊन तुषारही अंगावर झेलू नका. मग काय तर, वृक्षारोपणाची कास धरा, तरुणवर प्रेम करा, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, बघा किती ओढ असते पावसाच्या असोशीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आत्ताच म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्येच निसर्ग सौंदर्य टिपल्या जातं असं नाही. तुम्हाला आठवत असेल हमराज हा चित्रपट 1967 रिलीज झाला होता, ज्यात प्रमुख भूमिका होत्या सुनील दत्त आणि निम्मी यांच्या. सुनील दत्त आणि निम्मी यांच्यावर चित्रित केलेलं नीले गगन के तले या गीताचं लोकेशन आहे दार्जिलिंगच्या पर्वतरांगा. या पर्वतरांगा आणि कॅमेरामनचं कौशल्य या चित्रपटात आवर्जून लक्षात राहतं, आणि म्हणूनच लक्षात राहतं नीले गगन के तले हे गीत.

नयनरम्य काश्मीर ही भूमी नेहमीच निर्मात्यांची आवडती राहिलेली आहे. तुम्ही जंगली पिक्चर म्हणजे 1961 आलेला शम्मी कपूर यांचा जंगली हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटातील बहुतांश शूटिंग हे श्रीनगर आणि शालिमार बागच्या आसपास केलेलं आहे. काही शूटिंग फिल्मस्तान स्टुडिओ मुंबई इथेसुद्धा झालेलं आहे. परंतु जेव्हा आपण शम्मी कपूर यांची ही आरोळी ऐकतो तेव्हा मात्र आपल्या डोळ्यासमोर येतं ते बर्फाच्छादित डोंगरांच्या रांगा.

से जंग भी कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपटांच्या सुंदर लोकेशन्स आणि निसर्गरम्य ठिकाणांविषयी. हिंदी चित्रपट संगीताच्या यानंतरच्या रचना आपण ऐकणार आहात सकाळी 8:40.

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हसरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी हरवू या जरा.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. NTA 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान NTA महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा CJP प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं CJP शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत CJP मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. CJP 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
त्यांच्या समवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक समावेशता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळं चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे.

0: नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत LPG वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. NTA सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. 8:40 झाली आहे. श्रोते, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना. श्रोते, काश्मीरच्या शूटिंग लोकेशनचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा राज कपूर यांचं शूटिंग लोकेशनसाठी काश्मीर हे आवडतं ठिकाण होतं. बॉबी चित्रपटातील हम तुम एक कमरे में बंद हो हे गीतसुद्धा काश्मीरमध्येच शूट केलं गेलं होतं. अगदी अलीकडे म्हणजे काही दशकांपूर्वी हिना चित्रपट पडद्यावर आला. हिना चित्रपटाचं लोकेशनसुद्धा काश्मीरच्या सुंदर सुंदर दऱ्याखोऱ्या आणि उंच डोंगरच होते. जेव्हा कॅमेरा या सगळ्या पर्वतांवरून फिरतो तेव्हा प्रत्येक पर्यटकाला काश्मीरला जाऊन हे सगळी ठिकाणं पाहावं वाटतात.

श्रोते हो, आपला देश हा निसर्ग सौंदर्याने संपन्न आणि नटलेला आहे. आसेतू हिमालय अगदी केरळपर्यंत हे निसर्ग सौंदर्य पसरलेलं आहे. म्हणूनच चित्रपट निर्मात्यांना ते नेहमीच आकर्षित करत आलं आहे. थ्री इडियट या चित्रपटामध्ये लेह लद्दाखचं शूटिंग दाखवलेलं आहे. थ्री इडियटच्या क्लायमॅक्समध्ये आणि दिलसे या चित्रपटातील रोमॅन्टिक गाण्यामुळे अजरामर झालेला पँगाँग तलाव बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात आणि ते मनमोहक निळं सरोवर डोळ्यांमध्ये साठवून परततात.

श्रोतो, आपल्याला आठवत असेल 1996 मध्ये तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारा माचिस चित्रपट रिलीज झाला होता. माचिस चित्रपटामध्ये जंगलातील अतिशय दुर्गम भागातील जे शूटिंग आहे ते हिमाचल प्रदेश आणि कुलू मनाली या प्रदेशातील आहे आणि ग्रामीण भागाची जी दृश्य या चित्रपटात दाखवली आहे ती दृश्य राजस्थानमध्येही शूट केले गेली आहे. खरं म्हणजे दृश्य पडद्यावर कोणतं चांगलं दिसेल यासाठी एक दृष्टी हवी आणि त्याच दर्जाचे कॅमेरामनसुद्धा हवे. त्यांचं कौशल्य आढळतं या चित्रपटामध्ये.

श्रोतो, लोकेशनच्या बाबतीत विचार केला तर राजस्थानचं वाळवंटसुद्धा लोकेशन होऊ शकतं याचं तुम्हाला नवल वाटेल. 1991 सालचा हिंदी चित्रपट लेकिन हा चित्रपट पूर्णतः शूट केला गेला होता राजस्थानच्या वाळवंटी राज्यात, विशेषतः बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूर इथं. हा चित्रपट अतिशय तरल आणि सुंदर बनवला होता. राज्याच्या ऐतिहासिक आणि शाही वास्तुकलेची पार्श्वभूमीसुद्धा यात वापरण्यात आली होती. चित्रपटाची जमेची बाजू होती गुलजार यांची गीतं, आणि हा चित्रपट निर्माण केला होता गाणं कोकिळा स्वरसम्राज्ञी लता दीदींनी.

तर आपण बोलत होतो हिंदी चित्रपटातील सुंदर सुंदर निसर्गरम्य लोकेशनविषयी. श्रोते हो, आणखी पुढच्या कार्यक्रमात आणखी एका विषयासही पुन्हा भेटूया. तोपर्यंत मंगला माळवेला अनुमती द्या. नमस्कार. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण राम तेरी गंगा मैली, हमराज, हिना, थ्री इडियट, माचिस आणि लेकिन या चित्रपटातील रचना ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार, आकाशवाणी यवतमाळ. सकाळचे 10 वाजले आहे. युवा कीर्तनकार कुमारी स्वाती ठेंगणे यांची प्रज्ञा निळकरी यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: श्रोते हो, रामकृष्ण हरी. तुम्हाला वाटलं असेल की आज रामकृष्ण हरी कसं काय, तर आज आपल्या स्टुडिओत आहेत युवा कीर्तनकार, युवा पुरस्कार प्राप्त आणि आपल्या कीर्तनातून, समाज प्रबोधनातून सामाजिक कार्य करणाऱ्या, तसंच युवक युवतींमध्ये राहून प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या स्वातीताई ठेंगणे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांच्या या कार्याचा प्रवास त्यांच्या मुलाखतीतून ऐकणार आहोत. तेव्हा स्वातीताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते.
2: धन्यवाद प्रज्ञाताई. या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मला मुलाखतीसाठी सर्वप्रथम तुम्ही मात्र आमंत्रित केले, तर पुनश्च एकदा तुमचे आणि या आकाशवाणी प्लॅटफॉर्मचे धन्यवाद.
1: स्वातीताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे पहिल्यांदा की युवा पिढी एक वेगळं शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडते किंवा मेट्रो सिटीमध्ये आपल्याला जॉब असावा असं प्रत्येक युवका युवक युवतींना वाटत असतं, पण तुम्ही एक आध्यात्मिक क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रात तुम्ही कशा आल्या, हा तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: अवघ्या बालपणापासून मला अध्यात्माची वेड होतं. घरातून जेव्हा जेव्हा विचारलं जायचं, बाळा तुला काय व्हायचं, तर मी म्हणायची की मला कीर्तनकार व्हायचं, कथा प्रवक्ता व्हायचं. एवढंच नव्हे तर 10व्या वर्गामध्ये आपण स्लॅम बुक लिहित असतो, त्या स्लॅम बुकमध्ये देखील मी नोट डाऊन केलेलं आहे की मला मात्र विख्यात कथा प्रवक्ता व्हायचं. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये माझ्या वाणीतून मात्र हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं आणि ती बालपणापासून लागलेली ही हरिनामाची गोडी मात्र मला त्या दिशेने ओढवून घेऊन गेली. आणि आज तेच कार्य मात्र करण्याची जिद्द बालपणापासून होती आणि आज कुठंतरी वाटते की त्या पावलांनी मी चालत निश्चितच यशाच्या पालवाट, यशाच्या शिखरापर्यंत चालण्याचं मार्गक्रमणाला प्रारंभ

0: प्रारंभ केलेला आहे.
1: माऊली माऊली असं आपण म्हणतो. महाराष्ट्रात माऊलीला फार मोठं स्थान आहे. अख्ख्या वारकऱ्यांच्या ओठांमध्ये माऊली हा शब्द आपण ऐकतो. पण तुम्हाला या आध्यात्मिक क्षेत्रासाठी तुमच्या माऊलीची कशी मदत झाली, तुमच्या घरातून या गोष्टीसाठी कशी मदत झाली आणि तुम्ही काय शिक्षण घेतलं आहे?
0: माऊली या एका शब्दामध्ये संपूर्ण विश्व समावल्याची अनुभूती होते. माऊली हा एक फक्त शब्द नाही, ते मायेची उब, मायेचा आधार. माऊली आई वारकरी संप्रदायामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबऱ्यांना म्हटले माऊली, नवे नवे विठ्ठल पांडुरंगाला रुक्मिणीला म्हणतोय आपण माऊली. पण माझ्या आयुष्याचा या आध्यात्मिक क्षेत्रातला प्रवास प्रारंभ होताना मलाही घडवले, आणि ते म्हणजे एका माऊलीनेच, आणि ते म्हणजे माझी आई.
1: अच्छा.
0: वडील अगदी माऊलीप्रमाणे माझे सहकार्य करायचे. आणि आजच्या या विज्ञानाच्या युगात, क्रांतीच्या युगात, धावपळीच्या युगात विज्ञानाची विद्यार्थिनी असून आध्यात्मिक क्षेत्राची ओढ आणि त्या दिशेने मात्र प्रवाहित होणं, संपूर्ण महाराष्ट्रभर कथा कीर्तन प्रवचन प्रबोधन करत फिरणं, यासाठी मला माझ्या कुटुंबाने मात्र फार सहकार्य केलं. अन्यथा अवघ्या या तरुण वयामध्ये तरी माझ्याकडनं हे शक्य नव्हतं. पण कुठेही जायचं म्हटलं तरी माझ्या कुटुंबातनं मला भक्कम सहकार्य असायचं, सपोर्ट. कुठेही जायचं म्हटलं की मी निश्चित जायची. हाच प्रवास या यवतमाळ जिल्ह्यातून नव्हे तर माझ्या मारेगाव तहसीलपासून तर मुंबईपर्यंत मी एकटीने गेले.
1: अरे वा.
0: महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये नवे नवे देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत मी या कथा कीर्तन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून एकटा प्रवास करत मात्र फिरते. पण माझ्या घरच्यांनी मला फार सहकार्य केलं, त्यामुळे मात्र कुटुंबाच्या सहकार्याने हे शक्य झालं.
1: छान. स्वातीताई, सायन्सची विद्यार्थिनी असूनही आध्यात्मिक ओढ असणं, सोबतच माऊलींचं नामस्मरण करत आणि आपल्या घरच्यांचा भक्कम तुम्हाला पाठिंबा असताना तुम्ही दिल्लीपर्यंत आणि मुंबईपर्यंतची आपली ही वारकरी संप्रदायाची पताका तुम्ही फडकवली आहेत, खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मारेगाव वासियांसाठी तर तुम्ही आदर्श आहात. पण श्रीमद भागवत कथा, शिवमहापुराण आणि रामायण हे करण्यामागचा हेतू काय आणि समाजातून याचा स्वीकार कसा होतो, तुम्हाला काय अनुभव आहे याचा? आता तुम्ही दिल्लीपर्यंत पोचला आहात कीर्तनाच्या प्रवचनांच्या माध्यमातून, तर समाजाकडून तुम्हाला कसा अनुभव येतो, याचा स्वीकार किती केला जातो?
0: हा मार्ग क्रमण करत असताना समाजातील समाज बांधिलकी अशी आहे की तुम्ही जे पेराल तेच उगवेल. हा निसर्गाचा नियम आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे या सध्याच्या युगामध्ये, तरुणाईमध्ये, नवे नवे ग्रामवासियांमध्ये, समाजांमध्ये जे विचार तुम्ही द्याल ते मात्र ते ग्राफ्स करतात. आपण काय द्यायचं की जेणेकरून उद्याचं भविष्य घडेल. वंदनीय राससंत तुकडोजी महाराज म्हणतात, आज जे साण साण बालक उद्याचे थोर कर्तबगार होतील, देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. आणि ते गुण मात्र त्यांच्यात रुजवायचे, तर त्यासाठी आपण काय दिलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: हो ना. असं म्हटलं आहे स्वातीताई एका तत्वज्ञानाने की तुमच्या देशातील तरुणांच्या ओठातली गाणी तुम्ही मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेल.
0: निश्चित.
1: तर आपल्या या महाराष्ट्र देशात एक मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि एक आध्यात्मिक भूमी म्हणून आपल्या या भारत देशाकडे बघितलं जातं. सोबतच युवकांचे दैवत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या या तरुणांवर आहेच. सोबत तुमच्यासारखी प्रबोधन करणारी व्यक्तिमत्व या मातीने जन्माला घातली आहे. तेव्हा निश्चितच या सगळ्याचा स्वीकार समाजाकडून होतोच आहे आणि याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेतो. पण आध्यात्मिक क्षेत्राकडे तरुणाई वळते का असं आपल्या कार्यातून तुम्हाला वाटतं का?
0: हो. सध्याची तरुणाई जरीही व्यसनग्रस्त असली, मोहात अडकली असली, मोबाईलच्या अधीन असली, नवे नवे इतरांमध्ये तुलना करण्यात व्यस्त असली,
1: अच्छा,
0: सोशल मीडियाच्या जगात गुरफडलेली असली, डिप्रेशन टेन्शन तणाव

0: रूपामध्ये असली तरीही त्यांना एक आधार हवा असतो, आणि तो आधार अर्थात मनशांती इतरत्र कुठे नाही तर हे मात्र अध्यात्मातनं मिळतंय.
1: अच्छा,
0: अध्यात्मातनं हे शक्य आहे आणि म्हणून ती तरुण पिढी या दिशेने वळते. फक्त जो वक्ता आहे, ज्ञानदाता आहे, त्या मंचावरती व्यासपीठावरती बसलेला व्यक्ती आहे तो मात्र निश्चित त्यांना अपेक्षित असतो की तरुण असावा. तरुणांनी सांगितलं की लाखो तरुण येऊन बसतात, आणि त्याच विरुद्ध एखादे जर का शमलेले 80 वर्षाचे आजोबा बसलेत तर मग मात्र कुठंतरी तरुण त्या ठिकाणी उपस्थित नसतं. तर त्या ठिकाणी उपस्थित असतात मग ते उतरत्या वयातले सगळे मंडळी गावकरी. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि म्हणून सांगते बरं का.
1: तर तुम्ही एक युवा कीर्तनकार आहात, तुमच्या या कीर्तनामध्ये तरुणांचा समावेश नक्की असेल, तर युवा कीर्तनकार म्हणून तुम्ही जाता जाता आपल्या तरुण पिढीला काय संदेश द्याल?
0: मी युवा कीर्तनकार म्हणून या युवा पिढीला या महाराष्ट्राच्या या भारतीय संस्कृतीचं जतन, आई वडिलांचं आदर, जिव्हाळा, या मातृभूमीसाठी दिलेलं लाखो महापुरुषांचं बलिदान या सर्वांचं स्मरण ठेवून मात्र आपल्याला जीवनवाट चालायची आहे. या देशासाठी कष्ट करणारे कष्टकरी, शेतकरी आणि देशाच्या रक्षणासाठी असणारे वीर जवान यांचं मात्र भान ठेवून कार्यरत चालायची. आणि मी म्हणत नाही की तुम्ही आध्यात्म क्षेत्रच निवडा, कोणताही तरुण असेल, बालक असेल, माझं सांगणे ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, रुची आहे, त्या क्षेत्राने मात्र मार्गक्रमण करा. अडचणी येतील पण त्या अडचणींवर मात करून पुढे मार्गक्रमण करा. निश्चित एक दिवस यशाचं शिखर चढल्या वाचून गाठल्या वाचून राहणार नाही. शिक्षण कोणत्याही क्षेत्रात घ्या पण ज्यात ओढ आहे ते घ्या, निश्चितच यशापर्यंत येईल. कारण मीही एक शिक्षण घेणारीच विद्यार्थिनी आहे, MSc आणि केमिस्ट्रीची विद्यार्थिनी आहे जे. आणि त्याची विद्यार्थिनी असताना, मास्टरेड असताना, माझं BEDही आता हल्ली BEd चाललेलं आहे. मी BEd सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. पण एज्युकेशन सोबत अध्यात्माची ओढ, कारण माझं तेच सांगणे की तुम्हीही शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे तुम्ही काही वेळापूर्वीच स्वामी विवेकानंदांचं नाव उच्चारलं, त्यात स्वामी विवेकानंदांनीही शिक्षणाची महती सांगितलेली आहे. अनेक तत्वज्ञांनी, पाश्चिमात्य असो की पूर्वगामी असो, त्यांनी शिक्षणाच्या व्याख्या दिल्या आणि शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. कारण या युगामध्ये शिक्षणाशिवाय पुढे काही सामर्थ्यवान नाही. आणि म्हणून या शिक्षणाच्या जोरावरती संस्काराची जतन करत मार्गक्रमण मात्र मी करते.
1: अरे वा. तर श्रोते हो, आज स्वातीताईंनी आपल्याला त्यांचा हा समाज प्रबोधनाचा मार्ग आणि युवा कीर्तनकार म्हणून त्यांचा झालेला प्रवास आतापर्यंतचा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि सोबतच आपण युवा पिढीला त्यांनी खूप छान संदेश दिलेला आहे की अध्यात्माकडे वळा. विज्ञान तर आहेच पण आध्यात्मिक बाजूसुद्धा आपल्या कार्याला महत्त्वाची आहे, ती एक शक्ती आहे आपल्यासाठी. आणि महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणतात, तर संतांचा आणि आपल्या भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे, हेच आपल्याला स्वातीताईंनी सांगितलेलं आहे. स्वातीताई, जाता जाता एक प्रश्न पुन्हा एकदा विचारते की तुम्हाला युवा पुरस्कार मिळालेला आहे, तर या पुरस्काराविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आणि तुम्ही असं काय कार्य केलं की तुम्हाला महाराष्ट्र शासनाने हा युवा पुरस्कार प्रदान केलेला आहे?
0: महाराष्ट्र शासनाने मला युवा पुरस्कार प्रदान करावा इतपत मी अजूनही कार्यरत आहे. कुठेतरी अजूनही वाटते की कार्य तर अपुरं पडणार नाही, कारण हे कार्य अवघ्या बालपणापासून मी करते. वयाच्या 4थ्या वर्गात असताना, 4थ्या वर्गापासून मी समाजसेवेची गोडी, त्यावेळेला मला अनुभूती झाली. कारण घरातून शिकवण होती, आजोबांची शिकवण होती की हे जीवन मिळालंय फक्त स्वतःपुरतं जगण्यासाठी नाही, तर याचा समाजाला मात्र काहीतरी देणं लागतंय.

0: आणि ती भावना मात्र घेऊन मी पुढे पाऊल वाट काढली. मग ठरवले की मला कीर्तनकार व्हायचे, मला कथा प्रवक्ता व्हायचे, भ्रमण करायचे, पण सोबतच शिक्षण संस्काराची जोड सोडायची नाही, ते जतन करत समाजसेवा करायची. आणि म्हणून मी समाजसेवेसाठी त्याच वेळेला तत्पर झाली आणि स्वतःच्या परीने थोडं का होईना समाजकार्य करायला लागले. स्वच्छता आहे, पर्यावरण संवर्धन आहे, प्लास्टिक कचऱ्याचं निर्मूलन आहे, त्याची योग्य उपाययोजना आहेत, वृक्ष लागवड आहे, नवे नवे कॅश द रेन आहे, पावसाचं कसं साठवण करून पुनर्वापर करता येईल, अशा अनेक विषयावरती सध्या एड्स अवेअरनेस आहे, कॅन्सर अवेअरनेस आहे, मोबाईलचं व्यसन आहे, अशा अनेक विषयावरती मी स्वतः मात्र प्रशिक्षण कार्य घेतलेली आहेत आणि युवकांपर्यंत पोहोचलेली आहे. लाखो युवकांसाठी व्याख्यानं केलेली आहेत. नवे नवे एक यूथ क्लब डेव्हलपमेंट हा प्रोग्राम माय भारत म्हणून जे नव्याने उद्बोधलं आहे, आधी त्याला नेहरू युवा केंद्र म्हणायचं, त्या नेहरू युवा केंद्रामध्ये मी 3 वर्ष कार्यरत होते.
1: वा,
0: शिक्षण घेत असतानाच आणि हे करत असताना प्रत्येक गावातील युवकांना एकत्र संघटन करण्याचं कार्य मी केलंय. माझ्या मारेगाव तहसीलमध्ये 100 युवा मंडळ मी निर्माण केली आहे, ज्याला युथ क्लब म्हणतो, आणि त्या सर्व युवकांना एकत्रित करून समाजाला देणं लागतंय ही भावना निर्माण करून गावासाठी कसं चांगलं कार्य करता येईल ही प्रेरणा त्यांना दिली आहे. आणि ते करत इतरही कार्य केलेली आहेत. अवघ्या 9व्या वर्षापासनं मी कार्यरत आहे आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. ही एक आनंदाची बाब आहे, पण हा फक्त पुरस्कार नाही तर माझ्यासाठी एक प्रेरणा आहे,
1: बरोबर,
0: प्रोत्साहन आहे. आणि त्या प्रोत्साहनाने मला मात्र निश्चित पुढे मार्गक्रमण करायला फार सहकार्य होते, कारण ते प्रोत्साहन मला नवी दिशा दाखवते की तू थांबायचं नाही, आता पुन्हा मात्र वेगाने कार्यरत राहायचं.
1: वा छान. स्वातीताई, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपला हा प्रवास आमच्यासोबत शेअर केला. आणि आता सध्या वारीचे दिवस चालले आहेत, तुम्हाला पण इतरत्र बऱ्याच ठिकाणी कीर्तन प्रवचन करायला जायचं आहे, समाज प्रबोधन करायचं आहे, सामाजिक कार्य करायचं आहे, वारीमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे, पण एवढ्याही आपण व्यस्त प्रवासात, व्यस्त कार्यक्रमांमध्ये आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद प्रज्ञाताई, मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि सुंदर असे माझे विचार या आकाशवाणीच्या माध्यमातून पुढे पोहोचवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. जरी व्यस्त असले तरी देणं लागतंय हे मात्र मी विसरणार नाही. संपूर्ण ग्रामस्थापर्यंतच नव्हे तर या आकाशवाणीच्या माध्यमातून समाज जीवनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहात, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: रामकृष्णरी.
2: युवा कीर्तनकार स्वाती ठेंगणे यांची प्रज्ञा निळकरी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 10:17 झाली आहे. ऐकूया सुगम संगीत.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: गावच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: थोडा अभ्यास थोडी मौज मिळवा ज्ञान जमवा फौज येऊन बसा रेडिओ पाशी काढा रविवारी उसंत जराशी ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सकाळची 10:30 झाली आहे. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. यानंतरची ही रचना आहे लक्ष्मीची पावलं या चित्रपटातील. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार आहे श्रीधर फडके.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पिंजरा चित्रपटातील ही लावणी आपण ऐकलीत. गीत लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतकार राम कदम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया झुंज या चित्रपटातील ही रचना. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ, संगीतकार पुन्हा एकदा राम कदम.

जैत्र जय चित्रपटातील रचना आपण ऐकलीत लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजले हे प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

ये जवानी है दिवानी या चित्रपटासाठी रेखा भारद्वाज आणि विशाल ददलानी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांची होती. नवीन दहीफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिलानगरची विठ्ठल संगीता आविष्कार मकरंद संचिता आणि प्रतीक काठे. पांढरकवडा इथून अनिल बुरांडे उषा प्राची अनुश्री धनश्री बुरांडे. पल्लारशा इथून सूरजजी लोंढे प्राची आणि एकलव्य लोंढे. पुणे इथून पंकज वाडोदे आर्या प्रियंका बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे. संघर्ष रेडिओ श्रोता संघ फुगाव तालुका दारवा इथून अरुणकुमार जाधव आशाताई अशोक जाधव रेणुका मोहिनी आदित्य आरुषी क्रिश आणि देवांश जाधव. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत. गीत ऐकायचं या श्रोत्यांना अशोकनगर यवतमाळहून गोपाळ फुलझेले सविता मास्टर जॉर्ज फुलझेले बालाजी चौक यवतमाळचे उटी श्रीवास मीनाताई नितीन गायत्री भूमी तनिस जिया सिया सोनी श्रीवास राणी झाशी चौक यवतमाळहून मुकेश दीपिका लबिसा शौर्या शुभम कल्याणी कुकू आणि सुनीता श्रीवास धामणगाव रेल्वे परसुळीचे हेमंत प्रेमाताई मनोज आणि संगीता धोटे मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर सरिता गव्हाणकर प्रिन्स एकांश सिद्धांत प्रणिता अर्जुन गव्हाणकर बदलापूर मुंबई इथून आकार हाईट्स महाबहादुरा इथून वैशाली शैलेश सुमित आणि ध्वनी गव्हाणकर.

0: एकच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

आंधी चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वऱ्यात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आवड करणारे श्रोते होते सरोज चौक अमरावती महाराष्ट्राचे कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, अस्मा, सालिया, शोएब खान, मुश्ताबा खान, राऊभाई, शाहिदभाई, गांधीबाग अकोल्यातून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, वनोजा तांडा जिल्हा वाशिम इथून सानिका राठोड, एस आर राठोड, जय सुनील इंदुबाई आणि कुमार आशिष राठोड, गणेशपेठ पाथर्डीचे अंबादास शिंदे, संगीता अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे, आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा, मीना, योगेश मेंढी, शाईना, सौरभ आणि निवान शर्मा. यानंतर ऐकूया रॉकस्टार चित्रपटासाठी ए आर रहमान, जावेद अली आणि मोहित चव्हाण यांनी गायलेलं हे गीत. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. इंदिरानगर पांढरकडवाचे सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, शहनाज बाजी, रुखसाना बाजी आणि नगमा साजिद, बंगाली पंजा इथून प्रकाश रंभाडे आणि भारती जान्हवी रंभाडे, काशीनिवास नागपूरचे हर्षल वैष्णवी आणि लावण्य बुर्डे, वाढोना खुर्द येथून किसन कुंभरे, निकिता कुंभरे आणि गणेश कुंभरे, पळसकुंडचे उज्ज्वला राजू, नैताम भावना आणि नयन नैताम.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

सनम या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. आवड या श्रोत्यांची होती. गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदोर येथून रेखा, संतोष, शोभा, भूपेंद्र, बबीता, सुरेंद्र, पूजा, विक्की, रघुवंशी, स्वाती, प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक, संजना परी, ललिता आणि नारायण खर्चे. सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, ऋतिक प्रतीक मल्होत्रा, नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा. कालका येथून शुभचंद्र बिट्टा आणि साहिल बजाज. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजेजाधव, डॉक्टर प्रशांत राजेजाधव, संचित वाळ. मोताळा येथून प्रथमेश आणि प्रणाली देशमुख, करडे रिसोर्टचे सानवी आणि सर्वत देशमुख. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तिसरी मंजिल चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. गीताची आवड करणारे श्रोते आहे राम रहीमनगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद बेगम लतीफा आझाद, सिद्धेश्वर नगर यवतमाळचे पंजाब रामटेके, यशोधराताई, पूजा आणि श्राव्या रामटेके, शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर, श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शौरवी, तुषार आणि रोहन बनसोड, बिजास

0: गावच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.

वंश चित्रपटातील हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी. पसंती कळवणारे श्रोते होते छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश, जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगे औरंगाबाद इथून, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद इथून, रिधुरादेवी इथून मेघरा, जीवराज कोलते आणि वाळकुणी तालुका बदनापूरचे रुद्र कोळकर, जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, सोनाली रेणुका आरव, अश्विनी मोसमी, जयश्री जोशी आणि जीवाय देशमुख, देवपेठ वाशिम इथून प्रेमा खंबाईतकर, प्रीती दीपा बाहेकर आणि समस्त बाहेकर परिवार. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांना. चित्रपट आहे पाकिजा, संगीतकार गुलाम मोहम्मद आणि आवड करणारे श्रोते. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, आंबेडकर नगर घाटंजी जिल्हा यवतमाळचे शंकरराव लोखंडे, सुशीला आणि अमोल शिल्पा लोखंडे, आरेगाव इथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई, वामनराव जाधव, सुनंदाताई जाधव आणि विजयसिंह चंदेल, गोदाजीराव बेहरे, आमर अभिजित, आकाश ओमकार बेहरे, आशिष जाधव, आदर्श इंगोले, गोपाल तायडे आणि प्रसाद बेहरे, बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनू करमरकर.

कार्यक्रमाशेवटी ऐकूया गोलमाल चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकायचंही या श्रोत्यांना. महावीरनगर भाग एक दारवारोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना, कुणाल, प्रियंका, वियान आणि समस्त मनवर परिवार. धामणगाव रेल्वेतून विनोद लांजेवार, संगीता मुक्ता, वंदिता सोपान लांजेवार, घारपळेतून गुंजखेडे आणि सोमाजी ससाने, नाचनगाव बाजार चौक येथून रामचंद्र भगत, आरती, प्रदीप, विशाल, वृषाली, पूर्वी भगत, लताताई भगत, आशाताई आणि उषा भगत, सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, रिद्धी सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार, हिंदराज रेडिओ श्रोता संघ खोपटी तालुका नेवास येथून बंडू लोहार पोपळघट, माया, चंद्रकला, शिवांश, चंद्रकांत आणि देविदास पोपळघट, भोकर तालुका श्रीरामपूरचे हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे, दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

आपकी पसंद या कार्यक्रम श्रोते हो अपने आपल्या मनातील हिंदी गीत गाऊ शकता। पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ।

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम.

0: आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता हे वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींना, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झालीय आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ, भजन, कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत.

होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी, माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही, मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादी अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे, काय आहे, बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती पाणी अग्नी वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणं हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगद्रूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो.
पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचा आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहे. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू, भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा

ही साधनेची इति कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे, आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही, आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही, आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे, आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात.

आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे. आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे. बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैतकल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी. म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहे. म्हणून म्हटलंय की माणसा

माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत, आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाही, तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसे ना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे. म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरता ती बाहू. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणात

जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे. त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल

भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात. आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसु केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती, त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जस जसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या, अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं
भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही, त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे, वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत, परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं, असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरी सुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते। स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते। जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो। त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत। यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात। यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया। PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम। देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं। वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं। हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो। याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो। भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे। PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते। याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे। फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते। त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते। नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते, मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते। वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणे दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात। जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात। अनियमित

पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग,

रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले, साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD मध्ये योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिम्मत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना. Yes. अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं हा पण एक तुझा प्रयोग आहे. भांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझा एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाही आहे.
0: बरं.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता आपण तेवढीच आहे, अनिश्चितता आपण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजनसारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचं आहे. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाही आहे. पण तुम्हाला कामं मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचं आहे की नाही, हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाही आहे, आत्ता तरी नाही आहे. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आत्ता पूर्ण वेळ नाटक करायचं.
0: बरं.
1: आता आपल्याला माहिती ना, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायची का, तर हो नक्की करायची. पण कारण तुम्ही एकदा सिरियलमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहीत नाही. तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते. माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते. माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन.
0: बरं.
1: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन. आता मला हे नाही करायचं आहे. मग मी आलोरगानसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करते.
0: बर बर बर.
1: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून. मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो, असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं, तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकते. तेव्हा मला हिमांशु स्मार्तांनी एक संहिता दिली.
0: बर.
1: ज्याचं नाव होतं स्टोअर रूमचं काय झालं. हां. तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्त्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात. अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बासारखा प्रॅक्टिशनर असेल, ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्त्वाचं आहे,
0: बर
1: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन.
0: मी स्पॉटलाइट
1: हे सगळं कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत असे सोलो करण्याचे, आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
0: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कलाविश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बायग हे
1: कसं? बांधारीचे बायग हे अजून नवं पिल्लू आहेत असं मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये, किंवा त्याची जाहिरात पण केली नाहीये अजून, मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची, पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा, त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची, तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेली काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हां, आपण असं करूया की जी आत्तापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही, आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला ना, ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात अजून काय म्हणजे, आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटतीय का, बघा मुळात मी गायिका नाहीये,
0: बर
1: मुळात मी नाटकवाली आहे,
0: बर
1: तर मी असं करते, मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील,
0: बर
1: तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आणि ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाही आहेत, तर हे कसं म्हणजे? आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही. एक महिन्याभराचा काळ होता तो की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे.
2: हा हा हा,
1: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात. आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे
2: केलंय ओढून ताणून.
1: हा, आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून.
2: बरं,
1: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले. सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
2: बरं,
1: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर.
2: हा,
1: साधारण 1,000-1,500 लोक बसतात तिथे. ते अख्खं भरलं होतं. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी ते असं पटापट पूर्ण केलं होतं. त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
2: हा हा हा,
1: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता.
2: खरंच
1: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही. पण तो माहिती नाही, तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
2: खरंच खरंच, त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
1: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनीमध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का?
2: हो, आपल्या बोलण्याचा, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून, दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस, ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती?
1: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आईबाबा.
2: हा हा,
1: आईबाबांनी मला सोडून दिलं. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी मला, खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावरनं आमचे वाद झाले आणि तिला कळलं की

0: आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
1: बर,
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे, हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आई बाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना, राहत असताना सुद्धा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,
1: खरं
0: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे त्याने कधी फोन नाही पाहिला आहे माझा.
1: बर,
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे, त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्याबरोबर उभी होती, ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार, इतकी लोक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा, कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरुशिष्य परंपरेत नाही शिकू शकत, सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला,
1: बर,
0: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोर असतात सगळे, त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो, तर सगळ्या मित्रमैत्रिणी. तर हे आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला ह्या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो का, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कसा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू, तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा, मंजिरी, हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाही आहे, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती.

0: कसं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असंच एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
1: हा
0: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची. तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय तुला शूट करायचं ते कर. हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बरं,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती मग तिच्या खिडकीबरोबरचं तिचं रिलेशन काय आहे. मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी, मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय,
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी, पण साडी नेसून, एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशीबरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळं तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली. आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते. त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बरं,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता. तर त्या त्या सगळ्या ऑडिओ मागं तिनं ते सगळी जुळवाजुळव केली. ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: मस्त. आत्तापर्यंतचं हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावंसं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचं आहे आणि करायचं आहे हे सगळं चालू आहे. अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट्स चालू आहे, स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे. जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्या सोबत काम करायला तयार आहेत. आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच. त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बरं,
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचं आहे. बरं, हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बरं
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते. जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो. अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला झालं की अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय. आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे, हे पण करायचं, अरे हे मला कधीच करायचंय. तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही. आधीचं एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं. पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता. आणि हे बघ म्हणलं, पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता.
1: बरं,
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे, तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींनिशी मी एका

0: सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण, कशाबद्दल बोलायचं, आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला. अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत. म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो, तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत, तो नाकारतात. आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं, अडचणीत आणायचं लोकांना, आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे, असं एक पथक असतं. ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं, पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे. त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं, आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला
1: बर,
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे, आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे, कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाही आहे आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, म्हणजे मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावणी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं, की आमची पहिली मिटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तावणीतनं हे सांगितलं, आणि त्याने एक पुस्तकांचा ढीग दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, तर क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल
1: अगदी.
0: ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तावणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सीजेपीची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा, आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास, आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाजमाध्यमावरील पत्रात म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आपण पहिल्या दिवसापासून पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि कधीही परिस्थितीपासून दूर पळालो नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट यूजी निकालात वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या काळातही काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. सीजेपी या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करत ही लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि केंद्र शासनातर्फे आज दिल्ली इथं काही वेळाआधी कॉन्स्टिट्यूशन क्लब इथल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. सरकारनं आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे काँग्रेस जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष राका यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
1: जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले FIR मागे घेण्याची सीजेपीची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली असून यापुढे भविष्यात आंदोलनकर्त्यांविरुद्ध कोणतेही नवीन गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परीक्षा पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवितहानीप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी सांगितलं.
2: सबसे पहली बात तो ये है कि कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा, इस बात को सरकार ने स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है.
0: व्यापक शिक्षण आणि परीक्षाविषयक सीजेपीने सादर केलेल्या 5 कलमी मसुद्यावरही सरकार गांभीर्यानं विचार करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda आणि केंद्रीय राज्यमंत्री Jitendra Singh यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर इथं हजारो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं आणि संयमानं दिलेल्या लढ्याचं कौतुक केलंय. त्यांनी हा देशातील युवा शक्तीचा मोठा विजय असल्याचं सांगत आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचेही आभार मानले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि युवकांचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमावरील व्हिडिओ संदेशात त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्बांधणीच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक

0: श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. देशातील प्रत्येक युवक युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसंच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा यासाठी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
0: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली आहे. विदर्भात आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतो आहे. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातील नागपूर नजीक श्री क्षेत्र धापेवाडा इथं आज पहाटे 3 वाजता श्री विठ्ठलाची आमदार डॉ रावीर राजीव पोद्दार आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूजा केली. भाजप महिला मोर्चातर्फे यवतमाळमध्ये भव्य विठुरायाची पंढरीची वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका आणि आकर्षक दिंड्यांनी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलढाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोते या जयघोषानं दुमदुमून गेला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी रोगमुक्त रोपांची निर्मिती, शेतकरी आणि रोपवाटिकांना योग्य प्रशिक्षण आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थान इथल्या केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 29 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते, तर वाशिम, अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी आणि परदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहे. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, CJP आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी, आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रूधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टी ने केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही

0: सरकार ना दाखिल,
1: तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम।
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे। त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे। गेल्या 20 जूनपासून काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं। गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली। 10वी आणि 12वीत 40 ते 50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90%+ पडले आहेत असंही सावंत म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। ऐकूया याविषयीचा वृत्तांत।
2: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली।
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल।
2: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले।
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे। TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे। आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421° पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली। महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले।

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 7 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काँक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्स मधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनीलॅटरलिझमकडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि ह्याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न

0: होते आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. पेनी यॉंग आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल आणि ह्याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आत्ता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये 2 ते 3 अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर, सिव्हिल शिपिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्त्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. जागतिक व्यवस्था आत्ताची कशी आहे तर आत्ताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावं लागेल. श्री जयशंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होते. आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होती, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया, दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेले आहे आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण 2 अतिशय महत्त्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुझिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे. त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार, गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण

0: जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
1: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण नाही ग्रीन सिनर्जी, म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित, शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह, या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्रसंघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
1: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक देशांनी आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे. सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रेस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्त्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
0: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
1: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये $3.8 trillion त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाच्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही आधी अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे, म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 लाख आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अरण्यावर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
0: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएत

व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात सहर्ष स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचं सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत तो सोनी याच्या दिनाची आज आषाढी एकादशी. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रसिला पाया, भारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार, जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा. जगत ससोटी परस्परांवरील विश्वास श्रद्धा याचं लोप होत असताना आज पंढरीत पापभिरू सश्रद्ध भक्तांची भगव्या पताका फडकवणारी प्रचंड निशस्त्र सेना जमली. या गर्दीची कुणाला भीती नाही. सुखोपभोग सारत वायू वेगानं धावणाऱ्या जगामध्ये निसर्गाशी मैत्री करत शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्यांच्या श्रद्धा निष्ठा अपार कष्टाचे कौतुक आहे. त्यांना

तुझ्याकडून काहीच नको, अपेक्षेविना हजार वर्ष आमंत्रणाशिवाय नियमित येणारे हे वारकरी, हे पण जगातील आश्चर्यच। आज या भाग्यवंतांसाठी सोनियाचा दिवस, पवित्र पंढरी तीर्थस्थानाला पाय लागलेत, चंद्रभागा दिसली, लाडक्या दैवतांचे, विठुरायाचे, मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले। वारकऱ्यांवर हे भारतीय संस्कृतीचे धर्मसंस्कार संतांनी केलेत। नित्य नाम घेत देवपूजा, हरिपाठ, एकादशी उपवास आणि वारी ही यांची जीवनशैली। वारकऱ्यांची ही निरपेक्षता, विठ्ठलावरील अढळ श्रद्धा, हा समताभाव म्हणजे संतांनी उभारलेल्या इमारतीचे फलित, असे संत बहिणाबाई मानतात। पृथ्वीवरील पवित्र ठिकाण संतांचेही माहेर अशा पंढरीच्या अंगणी भगव्या पताकांचेच राज्य, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष, सर्वत्र आनंदी आनंद। सर्वच संतमंडळींच्या पालखी बघून वारकरी आनंदाने त्या त्या पालखीचा इतिहास उत्साहानं एकमेकांना सांगत आहेत। विठ्ठल दर्शनाचा दिवस म्हणजे हे सुखाचे आगारच आज सापडले तर तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग। देव म्हणजे अंतःकरणात जागृत होणारा पवित्र भाव। देव या संकल्पनेवर अतूट विश्वास असणे ही पूर्वजन्माची पुण्याई असे माऊलींना वाटते। वारकऱ्यांच्या नयनी आज आनंदाश्रू आहे। आजचा हा वैभवी सोहळा ही वैष्णवांची दिवाळीच, अवघे पंढरपूर गर्जत आहे विठू नामाचा गजर। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरी।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. संकलन होतं मृणालिनी दहिकर यांचं. किसान वाणी हा कास्तकार बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार, विषय आहे शेती. यामध्ये सहभागी झालेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे, विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. या कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलेलं आहे मृणालिनी दहिकर यांनी. ऐकूया तर फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार, फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
1: हॅलो कास्तकार.
0: हॅलो कास्तकार, नमस्कार. कोण बोलतोय?
1: मॅडम, मी अरविंद जाधव बोलतोय.
0: अरविंद जाधव,
1: उमरी तालुका अरणे.
0: बर बर, तर काय प्रश्न आहे आपला?
1: माझे दोन प्रश्न आहे मॅडम. माझे दोन प्रश्न आहे.
0: हा सांगा.
1: कपाशीचं आणि एक तन्नाशकाबद्दल आहे. कपाशी ठीक नाहीये की धुण्यासाठी पाणी होत आहे, कडक पाणी आहे कपाशीचे.
0: बर,
1: दोन पावडर काढले मी. आणि दुसरं तन्नाशक मी हिटविड आणि एजिल मारलेलं आहे. ते कमरमुडी म्हणतात आमच्या भाषेत, ते कमरमुडी किती मरण पावली नाही, तर तू दुसरं कोणता औषध फवारत?
0: बर, तर तुमच्या दोन प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नांचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मगर सर. ऐका.
2: हा दादा, दादा नमस्कार.
1: नमस्कार सर. नमस्कार.
2: तर आपण दोन फवारण्या केल्या नाही का?
1: हो, एक कॉन्फिडन्स केली सर.
2: बर बर.
1: दुसरी आणि एक टॉनिक टाकलं त्याच्यात.
2: बर बर. आपण कुठून बोलता म्हटलं?
1: उमरी आर्मी तालुक्यात.
2: बर बर बर. नाही आता काय करा, आता आपल्या दोन फवारण्या आपण केलेल्या आहेत, है ना. हा, आणि आता हे ढगाळ वातावरण वगैरे या परिस्थितीमध्ये ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, जर एखादा आता रपरप पाऊस आला तर बऱ्यापैकी हे रस शोषण करणारे किडी धुतली पण जातात. परंतु आता आपण दोन फवारण्या केल्यानंतर आता आपण काय करू शकतो, तर पिवळे चिकट सापळे एकरी 30 ते 40 पिवळे चिकट सापळे आपण जर कापूस पिकामध्ये लावले तर आपल्या असं लक्षात येईल की या कीटकनाशकापेक्षाही ते फायद्याचे ठरतात. हा, तर आता जर शक्य झालं तुम्हाला तर पिवळे चिकट सापळे पिकाच्या समान उंचीवर, आता समजा जेवढी पराठी आपली वाढलेली आहे त्याच्या उंचीवर ते लावून द्यायचे, आणि एकरी किती फक्त 30 ते 40 लावायचे. हा, आणि ते लावल्यानंतर काय होईल, जे काही रस शोषण करणारे किडे आहेत, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे किंवा काही प्रमाणात पिठ्ठ्या ढेकून, तर हे सर्व तिथं आकर्षिले जातात आणि त्यांना तिथं मिलनाची संधी मिळत नाही, आणि त्याच्यामुळं त्यांची वंशावळ तेवढी वाढत नाही, आणि त्याच्यातूनच त्या रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापन होतं. आणि एक काळजीवाहू म्हणून तुम्ही त्यामध्ये निंबोळी अर्क 5% फवारणी करू शकता, किंवा आझा डायरेक्टिन 300 PPM 100 ml 10 L पाणी, किंवा आझा डायरेक्टिन 1500 PPM 50 ml 10 L पाणी, यापैकी कोणतंही नीम आधारित कीडनाशक आपण फवारू शकता. आणि जास्त रसायनांचा वापर आपण जर का केला तर अजून या किडींमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते, त्यामुळं जेव्हा किडीचं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तेव्हाच आपण या रासायनिक कीडनाशकाचा शेवटचा पर्याय म्हणून वापर केला पाहिजे. आणि तोही करत असताना तुम्ही जे पाणी फवारणीसाठी वापरता त्या पाण्याचा सामू हा 6 ते 7 दरम्यान असला पाहिजे. जर पाण्याचा pH जर 6 ते 7 दरम्यान असला तर ती फवारणी अजून प्रभावशाली आपल्याला दिसते. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला करता आल्या तर बघा, आणि काही तुम्हाला अडचण असली तर हॅलो कास्तकार किंवा आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे आपला तणनाशकाच्या संदर्भात, त्याला उत्तर देत आहेत माझे सहकारी डॉक्टर रुपेश झाडोदे. सर, ऐका त्यांच्याकडून.
3: नमस्कार साहेब.
1: नमस्कार सर.
3: आपण कोणकोणत्या तणनाशकाची फवारणी केली होती?
1: हिटविल आणि एजिल.
3: हिटविल आणि एजिल. आणि आता आपलं कपाशी किती दिवसाचं पीक आहे?

0: जूनचं आहे सर, मी स्प्रिंकलरनं काढलेलं आहे,
1: हां
0: त्यावर
1: आता.
0: आहे आता.
1: आणि हे आपण फवारणी करून किती दिवस झालेले आहेत?
0: हो, 8 दिवस झाले.
1: हां,
0: फवारणी आधी केली काढली.
1: मग तेव्हा आता कसं आहे की कंबरफोडी जे हे तण आहे हे जात नाही आहे ना, त्यामुळे आता हे जे एक प्रकारचं जिद्दी तण आहे, तर त्यामध्ये आता एक प्रॉब्लेम एक तर असं असू शकतो की आता कपाशीला लावून तुमचं 1 महिन्याच्या वरची झालेली आहे कपाशी, ठीक आहे, आणि हिटवीड जे आहे ते जवळपास आता 20 ते 30 दिवसाच्या मधात असताना फवारणी करणे गरजेचं आहे. हां, आणि त्यामध्ये मग ओलावासुद्धा असणं गरजेचं आहे. हां, हे जर 2 गोष्टी जर व्यवस्थित तुमच्या साध्य झाल्या तर मग ते कंट्रोल होते, अन्यथा होत नाही. 30 दिवसाच्या वर जर कपाशी गेली तर मग ते कंट्रोल होत नाही.
0: हो का सर?
1: हां, ते 1 महिन्याच्या आताच पाहिजे, म्हणजे 20 ते 30 दिवसाचं असतानाच तो तणनाशकाचा फवारा पाहिजे. आणि फवारा देत असताना हा जमिनीमध्ये मात्र ओलावा नक्की पाहिजे. हां, ओलावात केली ठीक आहे, परंतु ही फवारणीला जर उशीर झाला तर मग त्यातले जे काही तण आहे ती मरत नाहीत मग.
0: हो का सर?
1: हां, 20 ते 30 दिवसाच्या मधात ही करून घ्यायची फवारणी. झालं आपलं समाधान?
0: हो,
1: हां, ओके, धन्यवाद.
2: ठीक आहे जाधवजी, फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
3: हॅलो, हॅलो कास्तकार.
2: नमस्कार, कोण बोलताय?
3: हॅलो, मांगीलाल तुंगर बोलतोय.
2: तुंगरजी नमस्कार.
3: फोन लावलेला. हॅलो कास्तकार मध्ये.
2: हो हो हो, बोला, काय प्रश्न आहे सांगा.
3: आज आपला आहे, आपण कापूस टाकलेला आहे, आता पहिला ढोस दिलेला आपण 10, 26, 26.
2: बर,
3: आता सेकंड ढोस कोणता द्यायचा आपल्याला?
2: बर, तर ठीक आहे, तुमच्या प्रश्नांचं उत्तर देत आहेत झाडोदे सर, ऐका.
1: हा, नमस्कार साहेब.
3: सर नमस्कार. सर मी मांगीलाजी तुंगर बोलतो, साईला पार्क आर्णी, जुना स्रोत आहे तुमचा मी.
1: बर, आता
3: आपल्याला आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक वेळ आपण 10, 26, 26 डोस दिलेला आहे घटाचा.
1: आता हा डोस देऊन किती दिवस झाले?
3: जवळपास झालं तर आता 3 हप्ते झालेले आहे.
1: 3 हप्ते झालेले आहे, ठीक आहे. तर आता तुम्ही काय करा, आता पाऊस चालू आहे चांगला आपल्या इकडे.
3: हा,
1: तर मग आता एक नाही 19, 19, 19 हे खत द्यायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी द्यायची आहे झाडाला.
3: अच्छा सर.
1: हां, आणि तिथून जवळपास आता शाखेवाडीची अवस्था जशी आता चालू झालेली आहे त्यामध्ये तुम्ही पीडीकेव्ही मायक्रोग्रेड 11 हे सुद्धा देऊ शकता कपाशी पिकाला. याचं प्रमाण जे आहे ते 50 मिली प्रति 10 लिटर पाणी.
3: अच्छा सर.
1: हां, तर या दोघांची तुम्ही आता फवारणी करून घेऊ शकता.
3: अच्छा सर.
1: हां,
3: ठीक आहे सर.
1: हां, ओके, चालेल.
2: धन्यवाद मांगीलालजी फोन केल्याबद्दल.
3: ओके, थँक्यू.
2: फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
4: नमस्कार मॅडम जी.
2: नमस्कार. नमस्कार.
4: हॅलो, सुरेश विक्रम मुक्काम पोलीस तालुका बाबडगाव जिल्हा. म्हटलं,
2: काय प्रश्न आहे सांगा.
4: आमचा असा प्रश्न होता, आता पाऊस आला, पाऊस येण्याच्या अगोदर म्हणजे सोयाबीनची म्हणजे ते हे उंची वाढली नाही, पराठी ते अवशेष राहिली, तुरी म्हणजे अवशेष राहिला, कापूस किपूस, त्या वाढीसाठी काय द्यायचं बा.
2: बरं, ठीक आहे, तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर रुपेश झाडोदे सर, ऐका.
1: नमस्कार साहेब. हॅलो. हा नमस्कार. म्हटलं, आतापर्यंत आपल्या इकडे पाऊस नव्हता, तर
4: नमस्कार सर.
1: हा, जेव्हा आपल्या इकडे पाऊस नसतो म्हणजे पावसाचा खंड पडतो 10 ते 15
4: सर जी, पाऊस आला, पाऊस म्हणजे तुरीची म्हणजे वाढ नाही झाली.
1: हा, आता
4: तुमची वाढ नाही झाली, पराठीची वाढ नाही झाली.
1: आता ठीक आहे ना, आता तुम्ही काय करा, तुमची जी
4: काय त्या तिन्ही पिकाची काय काळजी घ्यायची भाव सवय.
1: त्या तिन्ही पिकामध्ये तुम्ही 19, 19, 19 हे विद्रावी युक्त खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करायची आहे.
4: बरं,
1: 19, 19, 19. आणि जर मधात जर परत नंतर इथून 15-20 दिवसांनी जर पावसाचा जर खंड पडला समजा इथून पुढे, तर मग 13-045 या विद्रावयुक्त खताची फवारणी करायची. आता सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्ही 19, 19, 19 ची फवारणी करून घेऊ शकता. हा,
4: ते कसं आहे सर, जे पाऊस लेट झाला आहे ना.
1: हो हो, चालेल ना, चालेल, ते चालते ना, 19, 19, 19 चा फवारा मारून द्या त्याच्यावर.
4: उत्पन्नात ते वाढ झाली पाहिजे यासाठी काय सर प्रयत्न करायचो.
1: त्याच्यासाठी सांगतो साहेब आपल्याला की आपण हे विद्रावयुक्त खत जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना 19, 19, 19 त्याचा एक फवारा घेऊन घ्यायचा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी यामध्ये मिसळून.
2: ठीक आहे सुरेश भाऊ, तुमचं समाधान झालं असेलच, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
5: हॅलो.
2: हॅलो, फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
5: हॅलो, किसन कुंभरे बोलत आहे.
2: बरं बरं, तर कुंभरेजी, आज आपल्याला

0: शेतीविषयी प्रश्न विचारायचे आहेत, तर सांगा आपला प्रश्न.
1: आता पराटीला खत वगैरे सगळं दिलं झालं आणि मधल्या काळामध्ये आता हे 10-12 दिवसाचा थोडा गॅप आला होता आणि मग आता खत वगैरे झालं त्याच्यावर समोरचा म्हणजे ना प्रतिपासून झालं पाहिजे याच्यासाठी म्हणजे ना कुठल्या म्हणजे ना पराटीला ते फवारण्या घ्यावं आणि ते पीक जोमान येईल अशा काही आम्हाला थोडी शेतकरी बांधवांना माहिती पाहिजे होती.
0: बरं बरं, तर कुठून बोलताय आपण?
1: मी वाडोरा खुर्द येथून किसन कुंभरे बोलतो.
0: बरं, तर ठीक आहे किसन कुंभरेजी, आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर रुपेश झाडो.

0: जोमान येईल अशा काही आम्हाला थोडी शेतकरी बांधवांना माहिती पाहिजे होती.
1: बरं बरं, तर कुठून बोलताय आपण?
0: मी वाडोरा खुर्द येथून किसन कुंभरे बोलतो.
1: बरं, तर ठीक आहे किसन कुंभरेजी, आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर रुपेश झाडोदे सर, ऐका त्यांच्या.
2: नमस्कार साहेब.
0: हां,
2: आता कसं आहे आपल्या इकडे पाऊस चांगला चालू आहे तर आणि काही शेतांमध्ये आता पाणीसुद्धा थांबत आहे जास्त पावसामुळे. तर
0: थोडा गॅप आला आणि मग दोन चार दिवसामध्ये जरा जोमानं पाऊस झाला आणि खत वगैरे देणं झालं आणि थोडं पाणी नसल्या कारणानं थोडं जोमान यायला लागलं.
2: आता कसं आहे, आता जर समजा पाऊस असाच चालू राहिला आणि शेतात जर पाणी थांबत असेल तर पहिले सगळ्यात पहिले पाण्याचा निचरा करून घ्यायचा आणि त्यानंतर जे विद्राव्ययुक्त खत आहे 19-19-19 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन त्याची फवारणी करायची.
0: बरं बरं.
2: हां, म्हणजे जर जास्त पाऊस झाला असेल तर अशा वेळीस 19-19-19 हे विद्राव्ययुक्त खत वापरायचं आणि ज्या वेळेस पावसाचा खंड पडेल, आता तर समजा पाऊस चांगला आहे याच्यानंतर पुढे जाऊन समजा पुढे 10-15 दिवसाचा जर पावसाचा खंड पडला आणि आपल्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नसेल तर अशा वेळेस 13-0-45 हे 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करायची.
0: बरं बरं.
2: हां, आता सध्या परिस्थितीमध्ये चांगला पाऊस आहे, पीकही व्यवस्थित आहे, तर अशा वेळेस मग 19-19-19 ची फवारणी करायची.
0: त्याच्यानंतर सर ते जे आता गवतावर तसं प्रामुख्याने ती अळी थोडी कुठे दिसते दिसून राहिली आहे, पान कातरणारी हिरवी जी अळी आहे.
3: कशावर? कपाशीवर का? नाही, आता ते त्याला तो तुमचे पानाचे जे कोपरे असतात की नाही कडा, त्या अशा कतरलेल्या असतील. बरोबर आहे. तो राखाडी भुंगेरा असतो, तर त्याच्यामुळं ते काय आपल्याला विशेष अशी काही फवारणी करू नका, पण एक निंबोळी अर्काची 5% फवारणी जर तुम्ही केली किंवा आझा डायरेक्टिन 300 PPM 50-100 ml 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केली तरी होईल. जास्त महागडं किंवा जास्त विषारी कीटकनाशक वापरण्याची आवश्यकता नाही. हां, आणि आपल्या कापूस पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावा. एकरी किमान 30-40 पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे आणि पिवळे चिकट सापळे जर तुम्ही लावले तर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींचं अतिशय प्रभावी व्यवस्थापन मिळतं. ठीक आहे दादा. हो, धन्यवाद.
1: ठीक आहे किसन कुंभरेजी, झालं समाधान, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो कास्तकार, विषय होता शेती, ज्यामध्ये सहभागी झालेले तज्ज्ञ होते डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे, विषय विशेषज्ञ कृषीविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. या कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलेलं होतं मृणालिनी दहिकर यांनी. थोडेसे श्रमदान किंचित वर्गणी, गावाला मिळेल शुद्ध पाणी. गावकरी मिळून एक काम करू, पाण्याचा सुयोग वापर करू. मर्यादित साधन पाण्याचे, महत्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे. ज्यास समजले पाणी तोच खरा मानव प्राणी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया कृषीवाणी. विषय आहे पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची सुपीकता ही संतुलित पोषण आणि जमिनीच्या मजदुरानुसार पिकांची लागवड यावर अवलंबून असते. हलक्या जमिनीमध्ये जास्त अन्नद्रव्ये लागणारी पिके घेतल्यास सुपीकता शाश्वत ठेवणे अवघड जाते. त्यामुळे अन्नद्रव्यांच्या संतुलनासाठी सेंद्रिय तथा रासायनिक खतांचा एकीकृत वापर हा सुवर्णमध्य आहे. सेंद्रिय खते, या प्रकारच्या खतांमध्ये शेणखत, गांडूळ खत, जैविक खत, हिरवळीचे खत, फॉस्फो कंपोस्ट आणि पीक अवशेष यांचा समावेश होतो. ही खते जमिनीस सच्छिद्र करण्यास मदत करतात, तसेच सेंद्रिय आम्ले तयार करतात. हिरवळीची खते मुख्यत्वे नत्राचा पुरवठा करतात. मुख्य पीक उभे असताना सदर हिरवळीचे खत जमिनीत गाडावे लागते. शेतकरी बंधू भगिनींनो, सेंद्रिय स्रोत हे कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आणि पिकांची अन्नद्रव्यांची गरज

गरज पूर्ण करू शकत नाही. तसेच सेंद्रिय खतांचा उपयोग करताना ते शेतातच तयार केले असल्यास उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. ते जर विकत आणून टाकले जात असतील तर उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे सेंद्रिय खतांना रासायनिक खतांची शास्त्रीय जोड मिळाल्यास पिकांना संपूर्ण पोषण देणे सोयीस्कर जाते. बाजारामध्ये विविध प्रकारची रासायनिक खते उपलब्ध असतात, परंतु जमिनीचा मगदूर माती परीक्षण अहवालानुसार आवश्यक असणारीच खते आपण वापरायला पाहिजेत. शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या पिकांची स्फुरदाची आवश्यकता जास्त असते अशा पिकांसाठी फॉस्फो कंपोस्टचा वापर करावा. पीक कुठलेही असो आणि खतेसुद्धा सेंद्रिय अथवा रासायनिक असो, जैविक खतांचा वापर हा करायलाच पाहिजे. कारण सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे एकत्रीकरण जरी केले तरी त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खतांचा उपयोग हा महत्त्वाचाच आहे. अशा प्रकारे विविध स्त्रोतांचा शास्त्रीय आणि एकीकृत उपयोग केल्यास खतांची बचत, अतिरिक्त खतांवर होणाऱ्या खर्चांमध्ये बचत होऊन जमीनसुद्धा समृद्ध ठेवण्यास मदत होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, अशा पद्धतीने आपण पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आराखडा तयार करू शकाल. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण कृषी वाणी अंतर्गत पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला किसान वाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे। तेव्हा पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात। तोपर्यंत मृणालिनी दहीकर घेते आपली रजा। नमस्कार।
1: माहितीचं वावर किसान वाणी।

बजे आकाशवाणी सुबह 11 बजे मन की बात।

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार। गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू। रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं। गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत। कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे। युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली। पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले। 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली। केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP च्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली।
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे।
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे।
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम।
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे। त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे। TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे। आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली। 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती। त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती। देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने

0: आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्त्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTRनं अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला 3रा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराश

अपेक्षा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.